0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: वी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा 8 हायटेक शस्त्रचिकित्सा
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर
0: फोन नंबर 08 3124 13777
1: मोबाईल नंबर 8558877

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998031.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण रूपा बिळोबी यांना भेटणार आहोत. त्या एक उद्योजिका आहेत आणि सोबत इन्शुरन्सची सुद्धा कामं त्या करतात. तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रवास करतोय आणि त्याचसोबत इन्शुरन्स करणं किती महत्वाचं आहे त्याबद्दलही थोडक्यात आपल्याला माहिती ऐकायला भेटणार आहे. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, थँक्यू.
0: आज आपण तुमच्याबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊया. थोडंसं पर्सनल आपण जाणून घेऊया की तुम्ही मूळच्या कुठल्या आहे, शिक्षण कुठपर्यंत झालं?
1: मी मूळची बेळगावचीच, बॉर्न ब्रॉटअप बेळगावचीच आहे आणि शिक्षण डिव्हाईन प्रॉव्हिडन्स कॉलेज, गोपटे कॉलेज, बी कॉम केलेलं आहे आणि माझी फॅमिली पण आता लग्न होऊन पण बेळगावातच आहे.
0: अच्छा, म्हणजे दुसरीकडे जाण्याचा चान्स
1: नाही ना, बेळगाव आहे की बेळगाव.
0: ओके, बर. मग तुम्ही एक उद्योजिका पण आहे म्हणून सांगितलं मी आणि त्यासोबत इन्शुरन्सची सुद्धा कामं तुम्ही करता. तर इन्शुरन्स बद्दल थोडस जाणून घेऊया की इन्शुरन्सचे प्रकार किती आहेत नेमके.
1: तर इन्शुरन्स म्हटलं की प्रोटेक्शन अगेन्स्ट अनसर्टन्टीज, अनपेक्षित गोष्टी बऱ्याच घडतात, त्याचा आपण फायनान्शियल प्रोटेक्शनसाठी इन्शुरन्स असतो. तर इन्शुरन्स आधी छोटे छोटे कंपनी होते आणि ते इंडिपेंडेंटली काम करे, त्याच्यावरती कुठली अथॉरिटी नव्हती. पण 1999 IRDA हा कॉन्सेप्ट सुरू केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 2000 सुरू झालं. तर 2000 ते काय केले, सगळ्या कंपनीजना, 24 होते, त्यांना एका अथॉरिटी खाली आणलं. का? त्यांना काहीतरी रेग्युलेशन्स, त्यांच्यावर काहीतरी कंट्रोल हवा म्हणून. कारण हे कसं आहे, आपल्या लाईफमध्ये काही वर खाली झालं तर त्या माणसाला तर आपण आणू शकत नाही, पण त्याचं जर फायनान्शियल इन्कम बंद होतं त्याला रिप्लेसमेंट काहीतरी, त्याच्यासाठी ह्या कॉन्सेप्ट खाली इन्शुरन्स सुरू झाला.
0: मग त्याचे प्रकार किती आहेत, म्हणजे कोणकोणत्या टाईपचे आहेत?
1: बेसिकली 3 प्रकार, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, जनरल. लाईफ मध्ये म्हणजे आपल्या जीवाला काही बरं वाईट झालं तर तो कव्हर होतो. हेल्थ मध्ये आपल्याला काही हेल्थ इश्यूज आल्या, हॉस्पिटलायझेशन लागलं तर त्याचा कव्हर. कारण आजकाल बघताय की मेडिकल एक्सपेन्स भरपूर येतात, तर कधी काय होणार आपल्याला माहिती नसतं, पण हे कधी आपण फिट असतानाच घ्यावं. म्हणजे तुम्हाला तो कव्हर मिळून जातो आणि त्याचा फायनान्शियल बर्डन फॅमिलीला इफेक्ट होत नाही. आणि मेनली तुम्ही, तुमचा फायनान्शियल सप्लिमेंट असल्यामुळे तुम्ही ट्रीटमेंट पण पूर्ण घेता आणि फिट होऊन पुन्हा कामाला लागू शकता. काही वेळेला परवडत नाही म्हणून लोक मग हेल्थ ट्रीटमेंट घेत नाही. आणि जनरल म्हणजे आपलं कार, स्टॉक, हे सगळं जनरल मध्ये. इव्हन इंडेमनिटी इन्शुरन्स, जे प्रोफेशनल निग्लिजन्समुळे काही वेळेला त्यांच्यावरती तक्रारी येतात, त्याची काळजी घ्यायला इंडेमनिटी इन्शुरन्स ते जनरल खाली येत.
0: ओके. हेल्थ इन्शुरन्स बद्दल एक डाऊट विचारेन मॅडम की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हेल्थ इन्शुरन्स आपण घेतला की तो म्हणजे कव्हर होत नाही, किंवा बरेचसे असे आजार आहेत जे त्याच्यामध्ये कव्हर होत नाही. आणि समजा की म्हणजे बिल भरायच्या टायमिंगला खूप मोठं प्रोसिजर असतं, कधी कधी मग खूप रुल्स अँड रेग्युलेशन ते लावतात आणि मग वैतागून शेवटी लोक म्हणतात की जाऊ दे, मग आपणच भरूया बिल, असं होतं. तर असं का होतं?
1: काय होतं म्हणजे कधी कधी हेल्थ इन्शुरन्स तुम्ही एकतर पूर्ण वाचायला पाहिजे. वेगवेगळे असतात, काही लोक काय म्हणतात आम्हाला एवढ्या प्रीमियम मध्ये हवंय, ते बघायचं नाही. तुम्हाला कशा कशाचं कव्हर हवं आहे ते इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या वेगवेगळे पॉलिसीज आपल्याला अवेलेबल असतात, तर आपल्याला मेनली काय, हार्ट हे मेजर हे कव्हर पाहिजे. पुन्हा इव्हन काहीतरी ऍक्सिडेंट झाला, पडलो, केलो, काही निमित्ताने हॉस्पिटल, त्याचाही कव्हर व्हायला पाहिजे. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, त्याचा कव्हर होतो का? आणि ते आधी सांगतात, प्री PED म्हणतात, प्री एक्झिस्टिंग डिझीज असेल तुम्हाला, काही असेल, BP असेल, थायरॉइड असेल, ते सांगून करा. सांगून केल्याने त्यांना माहीत असतं, मग उद्या त्याच्या रिलेटेड काही तुम्हाला ट्रीटमेंट लागली तर ते क्लेम मिळतं. आणि आजकाल तरी कॅशलेस झाले. आणि इव्हन तुम्हाला असे प्लॅन्स आहेत जिथं डे वन कव्हर, थोडा प्रीमियम जास्त असेल डे वन, याचा अर्थ त्याला जनरली नाही तर जो आता प्री एक्झिस्टिंग ज्यांना आहे त्यांना थोडं वेटिंग पिरियड असतं की 2 च्या आत काही झालं तर मिळत नाही. तर तशा वेळेला तुम्ही थांबायलाच पाहिजे, प्री एक्झिस्टिंग आहे. डे वन कव्हर घेतला तर ते तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतो. तर प्रीमियम कडे न बघता आपल्याला नीट ती पॉलिसी समजून घ्या. आणि कधीही सांगते, कुठलंही इन्शुरन्स पॉलिसी घेताना लोक तो तुम्हाला बॉन्ड जो येतो तो आपण घेतो आणि ठेवून टाकतो, ते नका करू, पूर्ण वाचा. त्याच्यात आधीच सांगितलेलं असतं की ह्याच्यात काय कव्हर आहे काय नाही. जनरली हार्निया, काही कॉस्मेटिक डेंटल असेल तर ते कव्हर होत नाही, काही गोष्टी त्याच्यात कव्हर. ते समजून घेऊन घ्या मग हा प्रॉब्लेम. आजकाल तर कॅशलेस, कुणाशी टायब आहे ही माहिती नीट घ्या, मग हा प्रॉब्लेम नाही येणार.
0: एवढ्या सगळ्या कंपनीज आहेत मॅडम आता मार्केटमध्ये, तर आपण म्हणजे एखाद्यावर विश्वास ठेवताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी पडताळून पाहाव्यात?
1: पॅरामीटर्स म्हणजे आधी ते कंपनीचं क्लेम रेशो काय आहे, मग तो लाईफ असू दे, जनरलला एवढा प्रॉब्लेम येत नाही, लाईफ असू दे, हेल्थ असू दे, क्लेम रेशो बघायचं. त्यांचं स्टार रेटिंग पण असतं, आजकाल तर गुगलवर सगळं काही मिळतं. आणि त्यांचं सॉल्वेन्सी रेट, सॉल्वेन्सी म्हणजे आता 100 रुपये प्रीमियम घेतलं तर IRDA सांगते की आमच्याकडे मिनिमम 150 रुपये ठेवले पाहिजेत रिझर्व. की समजा एक मोठी कॅलॅमिटी आली आणि खूप क्लेम्स आले, तशा वेळेला सुद्धा सगळ्यांना त्यांचे त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत. याच्यासाठी IRDA रूल्स असतात की प्रत्येक कंपनीने इतके इतके ठेवले पाहिजेत. ते तुम्ही बघू शकता की कुठल्या, मिनिमम तर ठेवतातच, पण जे कंपनी स्ट्रॉंग आहे ते ठेवतात. तर हे पॅरामीटर्स बघा त्याच्यामध्ये कुठलीही कंपनी घेतल्यात.
0: हे IRDA काय आहे?
1: IRDA हे इन्शुरन्स डेव्हलपमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. जसं बँकेसाठी RBI आहे, शेअर मार्केटसाठी SEBI, तसं इन्शुरन्स रेग्युलेशन आणण्यासाठी IRDA सुरू केलेलं आहे. 1999 फॉर्म झालं, 2000 पासून ते सगळ्यांना लागू केलं, त्याच्या अंडर सगळ्यांना आणलं. ह्याच्यात काय होतं की मग तुमचं अंडर गव्हर्नमेंट असल्यासारखं अथॉरिटी सगळेच कंपनीज, प्रायव्हेट म्हटलं तर आता LIC असू दे, कोटक, HDFC कुठलेही असू दे, प्रायव्हेट जरी असेल तर सगळ्यांना IRDA रूल्स फॉलो करावे लागतात. त्यामुळे अशी काळजी करू नये की हे प्रायव्हेट आहे मग आपल्याला मिळेल का नाही. बेसिकली बाकीच्या गोष्टी पडताळून तुम्ही पॉलिसी तिथे घेतलात तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही.
0: अच्छा, प्रकार आपण सांगून दिलेत. मग लोकांच्या मनामध्ये बऱ्याचदा प्रश्न पडतो की का करावं आपण इन्शुरन्स, म्हणजे क्लेम करत असताना एवढे सगळे जर नियम आपल्याला सांगत असतील किंवा क्लेमच्या वेळी खूप प्रॉब्लेम करत असतील तर करू नये, असं एक डोक्यात लोकांच्या येतो प्रश्न. तर इन्शुरन्स करणं का महत्वाचं आहे?
1: इन्शुरन्स करणं कसं आहे की आपण अनसर्टनटीज लाईफ मध्ये असतात, अचानक काही घडू शकतं. जसं पहलगाम, तर त्या लोकांना माहिती नव्हतं की ते फिरायला म्हणून गेले आणि मेनली सगळे म्हणजे ब्रेड विनरनाच त्याने मारलं. इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट. पण आता त्यांना फॅमिली असेल, हे असेल, तर सफिशियंट कव्हर असणं का महत्वाचं आहे की कसं आहे, इन्शुरन्स इज अ रिप्लेसमेंट ऑफ वेल्थ इन केस ऑफ अनसर्टनटीज. आता एक माणसाला एक्झाम्पल, तेजसला समजा 10 लाखाचं पॅकेज आहे वर्षाचं, तर आयडियली आम्ही सजेस्ट करतो की 20 times ऑफ हिज इन्कम कव्हर असावं, म्हणजे 2 कोटी असावं. 2 कोटी नाही जमत असेल, मिनिमम 1 कोटी असायला पाहिजे. त्याचा अर्थ काय की समजा उद्या तेजस नाही आहे बिकॉज ऑफ सम अनसर्टन थिंग, त्यावेळी ते 1 crore ती फॅमिली कमीत कमी 10-15 वर्ष कुठे अगदी बेसिक बँकेत म्हणा पोस्टात इन्व्हेस्ट केले तरी त्या इंटरेस्ट मधनं त्यांचं फॅमिली जरा सेटल व्हायला 10-15 वर्ष तरी त्यांना वेळ मिळतो. तोपर्यंत ती फॅमिली पुन्हा इन्कम जनरेट करू शकते आणि त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी होत नाही. म्हणून हा एक हिशोब घातलेला आहे, 7-8% तरी मिळतातच कुठेही घातलं तरी. तर ह्या हिशोबाने तो कव्हर करून ठेवावं, कारण जे तुम्हाला फॅमिलीची तुम्हाला काळजी राहणार नाही. आपल्या मुलांची आता शिक्षण असतात, हे असतात, सगळ्यांचे ड्रीम्स असतात, कोणी म्हणजे साधं हे विचार करतच नाही, हो की नाही. 1 किंवा 2 मुलं असतात, परत पुन्हा आपलं रिटायरमेंट, कारण पेन्शन बंद झालेलं आहे. तर आपण पण आता पूर्वीच्या मनाने आताचं वर्किंग इयर्स म्हणा कमी झालेलं आहे. आता एखादा 50-55 फुल ताकदीने काम करू शकेल की नाही माहीत नाही. ऑपॉर्च्युनिटीज पण असतील माहिती नाही, कारण आजकाल तुम्ही मॅनेजर कुठेही बघा सगळे यंग असतात आणि त्यांना तो स्ट्रेस खूप असतो, तर दे चूज लाईक दॅट. सो तुम्ही तुमच्यासाठी, फॅमिलीसाठी, एज्युकेशन आणि स्वतःच्या रिटर्न तेवढ्या ह्याचं इन्शुरन्स घेतलात ना, तर तुमचं पुढचं लाईफ इकॉनॉमिकली तुम्ही स्टेबल राहा. हा त्याचा मेन इंटेन्शन.
2: माझं नाव कलापिनी कोमकळी, मी देवासून आले आहे, शास्त्रीय संगीत गाते, ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला, आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणूध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777.
1: मग इन्शुरन्स का करावा याच्याबद्दल तर आपण डिटेलमध्ये बोललो मॅडम, पण किती असावा नेमका आपला, किती अमाऊंट पासून सुरू करावं?
2: सुरू करायला असं मिनिमम प्रीमियम पण असतं,
1: बर
2: 30,000 वर्षाची तसंही असते. त्यापेक्षा काय करावं, आता टर्म इन्शुरन्स, आता लाईफ इन्शुरन्समध्ये चार प्रकार असतात. टर्म इन्शुरन्स ज्याच्यात फक्त काहीतरी लाईफला झालं तरच ते पैसे मिळतात, म्हणजे जिथं फक्त वेल्थ रिप्लेसमेंटसाठी करायचं, ते सांगितलं की 10 times तरी असावं. समजा 3 lakh rupees कुणाचं तर वर्षाचं, तर 30 lakh rupees तरी त्यांनी करावे. त्या हिशोबाने तो प्रीमियम शेवटी आपल्याला किती परवडेल हे बघावं लागतं, पण ऍटलीस्ट 10 times आपण प्रयत्न करायचं. परत त्याच्यात प्रकार आहे की होल लाईफ आहे, चाइल्ड इन्शुरन्स. चाइल्ड इन्शुरन्स कसं, तुमच्या मुलासाठी काय ड्रीम आहे त्यांना करायचं, आणि आजकाल फी किती आहे. आता पूर्वी 3 lakh अख्खं एज्युकेशन आमचं व्हायचं, पण आजकाल प्रायमरी एज्युकेशनलाच 3 lakh rupees लागायचे. त्या हिशोबाने थोडी तयारी ठेवा, असे प्रकार आहेत. आणि नुसतं पर्सनल इन्शुरन्स नाही, तर आपल्याला एम्प्लॉयर एम्प्लॉई त्यांचं पण इन्शुरन्स करता येतं, कारण ते तुमच्याकडे काम करत असतात, त्यांनाही कव्हर दिला, एक सेव्हिंग पण झालं आणि तुमच्या एम्प्लॉईना पण उपयोग झाला, तर ते करता येत आहे. बिझनेस इन्शुरन्स आहे, की मॅन इन्शुरन्स. आता एखादी इंडस्ट्री असते जिथं एकटा की पर्सन असतो. की पर्सन म्हणजे कोण, की ज्यांनी मॅक्झिमम इन्कम त्या कंपनीला येते त्यांच्या एक्सपर्टीजमुळे, तर तो माणूस असेपर्यंत ती कंपनी खूप छानच चालणार. उद्या काहीतरी अनसर्टन्टी झालं तर अशा वेळेला त्याच्या इन्कम तो कंपनीला जातोय, आणि त्याच्यातनं ते बाकीचं म्हणजे इंडस्ट्री आहे तशी रन होऊ शकते. जर एक्सपर्टीज नसला तरी पैशाचं जे त्याला द्यावं लागतं, इव्हन पार्टनरशिप इन्शुरन्स, असे हे सगळे बरेच प्रकार आहेत इन्शुरन्समध्ये. हा, तुमच्या इन्कम आणि ह्याला धरून. बर, आपल्या मोदीजींचं स्वप्न आहे की 2047 पर्यंत प्रत्येक फॅमिली कव्हर्ड असावं. टर्म इन्शुरन्स हा खूप कमी प्रीमियम असतं, 10-12 हजारामध्ये सुद्धा तुम्हाला 25 lakh मिळू शकते. वयावरती असतं ते, वय आणि हेल्थ कंडिशन. तर ते का, की त्यांचं स्वप्न आहे की एक हमाल जरी असेल, कोणी असेल, त्यांनाही लाईफ आणि फॅमिली आहे, त्यांना पण गरज आहे. तर त्याच्यासाठी सगळ्या इन्शुरन्स कंपनीना सांगितलेलं आहे की तुम्ही 25 lakh विदाऊट ITR सुद्धा इन्शुरन्स कव्हर द्यावा. तर कमीत कमी प्रत्येकाने एवढं तरी इन्शुरन्स कव्हर घ्या.
1: म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तर आता खूप सगळे बदल झालेले आहेत यामध्ये असं जाणवतंय. आणि जो क्लेम आपण म्हणतो की व्यवस्थित भेटत नाही, तर त्याच्यामध्ये बरीचशी सुधारणा झाली असं जाणून येतं.
2: क्लेम करण्यामागे कसं आहे, तुम्ही बेसिक काहीतरी असेल ना तर कधी लपवू नका ठेवू. समजा कोणतरी ड्रिंक्स घेत असेल तर मी कॅज्युअली घेतो म्हणून सांगायचं, तर ते मेजर फॅक्ट्स असतात, म्हणजे ते तुम्ही लपवून ठेवायचं नाही. ते कुठेतरी समजतं मेडिकल कंडिशन ह्याच्यात, कुठेतरी रिपोर्ट्समध्ये वगैरे येतं, तर ते नाही केलं तर कुठलाही क्लेम सेटल होणार नाही असं होतच नाही. आणि आजकाल त्याच्यासाठी काळजी घेण्यासाठी काय केलंय, की तुमचा व्हिडिओ कॉल, फोटो लेटेस्ट घेतला जातोय.
1: अच्छा.
2: आणि परत 30 दिवस त्याला कूलिंग पिरियड म्हणतात, त्या टाइम मध्ये तुम्हाला कंपनी पुन्हा विचारते. हेड ऑफिसहून कॉल येतो की तुम्हाला तुमच्या जेंट कोणी ऍडवायझरनी सांगितलंय, ह्या प्लॅन मध्ये अशा अशा गोष्टी आहेत, तुम्हाला एवढे वर्ष, 10 वर्ष 12 वर्ष 5 वर्ष एवढं भरायचं आहे हे सांगितलेलं आहे का, ह्या पॉलिसीमध्ये हे बेनिफिट्स आहेत, ह्याबद्दल त्यांनी सगळी तुम्हाला माहिती दिली आहे का. नाही दिलं तर ते तुम्हाला माहिती देतात. आणि जिथं त्यांना वाटतं की ह्यांचं थोडं ओव्हरवर्ड काय, व्हिडिओ कॉल करतात, कन्फर्म करतात आधीच. आणि एकदा पॉलिसी दिली ना की मग त्याला क्लेमला आजकाल प्रॉब्लेम येत नाही. कारण 2000 पासून IRDA खाली आल्यावरती बरेच चेंज झाले. गेल्या 20 वर्षात कसं झालंय की नीड, कोविडमध्ये लोकांना लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स दोन्हीचं महत्व कळलेलं आहे, की नसलं की काय होतं. त्यामुळे क्लेमचं काळजी फक्त तुम्ही जेव्हा कोणी ऍडवायझर येईल त्यांच्या डॉक्टरला कसं आपण सगळं सांगितलं तर ट्रीटमेंट पूर्ण मिळणार, तसं तुम्ही तुमचे फॅक्ट काहीही असू दे बारीक, आहेत ते विचारतात ना, त्यांना करेक्ट उत्तर द्या. क्लेम्सला कुठल्याही टाईपच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नाही येणार.
1: अच्छा, आपण ज्यावेळी चर्चा करत होतो त्यावेळी MWPA ऍक्ट बद्दल एक आपण बोललो होतो, तर त्याच्याबद्दलची आधीची माहिती काय आहे?
2: MWPA ऍक्ट म्हणजे मॅरिड वुमन प्रॉपर्टी ऍक्ट. तर मी ह्याचा फार सगळीकडे अवेअरनेस सध्या सांगत आहे, कारण हा एक असा ऍक्ट आहे जिथे करता जो असतो. मी ह्याचा फार सगळीकडे अवेअरनेस सध्या सांगत आहे, कारण हा एक असा ऍक्ट आहे जिथे करता जो असतो मॅरिड मॅन, ते जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी घेतात नवीन घेतात तेव्हाच हा ऍक्ट लावायचा. त्याला काही एक्स्ट्रा प्रीमियम किंवा काही नसतं. इट इज नॉट अ रायडर. एक ऍडिशनल एक फॉर्म असतो, तो भरून दिला की ती जी पर्टिक्युलर पॉलिसी आहे, समजा एक 10 लाखाची पॉलिसी आहे, तर उद्या समजा काहीतरी बिझनेसला त्या माणसाच्या किंवा त्याचे लायबिलिटीज त्याला द्यायला झालं नाही, आणि तेव्हा काय होतं, लायबिलिटीज घेताना आपण काहीतरी त्यांना सिक्युरिटी दिलेली असते, बँकेला म्हणा किंवा कुठल्या फायनान्शियल, मग ते अटॅच करायला लागतं. तर ह्या ज्या पॉलिसीला हा MWPA ऍक्ट लावलेला असेल ती पॉलिसी सुप्रीम कोर्ट पण अटॅच नाही करू शकत. सो इन सच केस ऑल्सो ते इन्कम तुमच्या फॅमिलीलाच राहतं, ज्याच्याने अगदी सगळं बुड खात्याला गेलं असं नाही होणार. एक्झाम्पल म्हणजे मोठमोठे लोकही केलेत, इवन ABC कंपनी जेव्हा प्रॉब्लेममध्ये आली तर बच्चननी बऱ्याच इन्शुरन्स पॉलिसीजना हा ऍक्ट लावलेला होता, त्या पैशातनं पण त्यांना खूप मदत झाली परत उभं राहायला. तर हा ऍक्ट लावावा असं मी स्पेशली बिझनेसमॅन किंवा तुम्हाला कुणाला लोन असेल तर त्या मॅरिड माणसाने, फक्त मेनना अलाउड आहे, आणि ख्रिश्चन वुमेन कॅन ऑल्सो अप्लाय दिस ऍक्ट, बाकी बायकांना हे

0: अलाउड नाही आहे, तर हा जरूर लावावा आणि त्याची माहिती नक्कीच करून घ्यावी.
1: हो ना, बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये असतील ज्याची आपल्याला माहिती नसते आणि कदाचित समोरचा व्यक्ती आपल्याला सांगतही नसेल पण तेवढं आपल्याला फ्लॅश होत नसेल, त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात असाव्यात जेणेकरून आपणही थोडीशी माहिती अधिकची त्यांच्याकडून घेऊ शकतो.
0: हा, घेऊ शकता. आणि एक गोष्ट लक्षात घ्यावा की बी मा आहे त्या शब्दात, तर एक आई जसं फक्त द्यायला बसली आहे, एक गोष्ट आहे ती देणार हात आहे. बीमा जनरली काय वाटतं की हे आमच्याकडून काहीतरी प्रीमियम घेणार आणि आम्हाला एक पॉलिसी काहीतरी करायला लावणार, असं काही वेळेला झालेलं आहे. पण तसं न करता तुमचं इन्कम, तुमच्या गरजा हे सगळं बघून स्टडी करून मग योग्य तुम्हाला, जसं डॉक्टर तुमचं डायग्नोस करून ट्रीटमेंट देतात तसं तुमचं फायनान्शियल चेकअप करून घ्या, जाणून घ्या आणि मग तुम्हाला कुठलं बरोबर वाटतंय ते चूज करून प्रत्येक गोष्टीची माहिती नक्कीच घ्या आणि मग करा. मग तुम्हाला ते कधीही तुमच्या आयुष्यभर साथ देणारच असेल. ही बी मा, इट्स लाईक युअर मा ओनली.
1: बरोबर. इन्शुरन्स बद्दलची तरी डिटेल माहिती आपण ऐकली मॅडम, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या काय हॉबीज आहेत?
0: हॉबीज मला कुकिंग खूप आवडतं.
1: बर,
0: करून घालायला आवडतं. खाते मी, आय एम अ फूडी, पण एवढं थोडं खाते पण खायला घालायला आवडतं. ट्रॅव्हलिंग, मला डान्स करायला खूप आवडायचं, नाटकात वगैरे भाग घेत होते, हल्ली वेळ मिळत नाही पण आवड खूप आहे.
1: कॉलेजला असताना असे काही कार्यक्रम झाले होते का नाटकाचे वगैरे प्रयोग ज्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला होता?
0: हो, मी तर शारदोत्सवची सेक्रेटरी पण होते आणि त्याआधी पण इव्हन डान्समध्ये भुवनेश्वरी शारदोत्सवमध्ये भाग घेऊन मी बऱ्याचदा फ्रंटमध्ये असायची, एक्सप्रेशन छान देते म्हणून खूप एन्जॉय करते डान्स. मेन मला सोशल कामं करायलाही खूप आवडतात. मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जुळलेली आहे आणि त्या वनमहोत्सव म्हणा, माझं ब्राह्मी स्नेह म्हणून ग्रुप आहे, शारदोत्सव, भुवनेश्वरी, परत आपलं प्रयत्न ग्रुप आहे, हे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी मी इन्वॉल्ड असते. आवडतं मला खूप. आणि इनफॅक्ट इन्शुरन्ससुद्धा इट इज अ नोबल वर्क म्हणून त्याला हे दिलेलं आहे, कारण जसं आर्मीचं काम महत्वाचं आहे तसंच इन्शुरन्स पण नोबल काम आहे, तर मला त्याचा अवेअरनेस क्रिएट करायला खूप आवडतं, त्याची माहिती करून द्यायला, म्हणजे आवडीने मी हे काम करते.
1: नक्कीच, आपल्याला कोणत्याही गोष्टीची आवड असेल तर त्याच्यासाठी सवड निघते ही म्हण प्रचलित आहेच आहे. तर तसंच तुमचंही आहे की या गोष्टीची तुम्हाला आवड असल्यामुळे तुम्ही या कामासाठी कुठेही हजर असता.
0: येस, नक्कीच.
1: छान. मग डान्सची वगैरे आवड आहे म्हणताय तुम्ही, तर डान्स वगैरे शिकलाय कधी?
0: शिकले थोडं, म्हणजे जनरल डान्सच असं, म्हणजे क्लासिकल वगैरे नाही, पण त्याच्या क्लासला मी जात होते.
1: अच्छा. फॅमिलीमध्ये कोण कोण असतं?
0: फॅमिलीमध्ये माझे मिस्टर आहेत ते आणि माझा मोठा मुलगा शारंग, तो फूड डिस्ट्रीब्युटर आहे. मिस्टर आणि ते बघतात. धाकटा मुलगा क्वालिफाईड फायनान्शियल प्लॅनर, MBA फायनान्स, तो बँगलोरला जॉब करतो ऍज मॅनेजर.
1: अच्छा, छान. मॅडम, तुमचं काम असेल किंवा हे इन्शुरन्स बद्दलचं काम, सोशल वर्क ही तुम्ही खूप करताय म्हटला, म्हणजे अनेक संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, तर या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे फॅमिली आणि हे सगळं मग कसं काय मॅनेज होतं?
0: तुम्ही जसं म्हणाला की आवड असेल की सवड काढायचं, मग फॅमिली ऑफकोर्स, माझी सून आहे स्पृहा, ती रेडिओ आर्टिस्ट आहे गोव्याची, खूप गाणं आणि खूप गुणी आहे, ती सगळं मला सपोर्ट करते आता.
1: छान.
0: आधी माझ्याकडे स्टाफ होता थोडाफार आणि माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत, म्हणजे ऍडजस्ट करून घेतात, त्यामुळे शक्य.
1: छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स बद्दल जे काही डाऊट्स होते ते क्लिअर झाले, कारण जसं आपण चर्चा करत होतो त्यावेळी जसं मी म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्लेमच्या वेळी खूप प्रॉब्लेम येतात, तर कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे यावरती तुम्ही सविस्तर माहिती आपल्याला दिलीत आणि आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू सो मच.
1: हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण रूपा बिळोबी यांना ऐकत होतो. त्या एक उद्योजिका आहेत, सोशल वर्क सुद्धा करतात आणि इन्शुरन्स सुद्धा त्या करतात, आणि इन्शुरन्स बद्दलची माहिती आज आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेतलेली आहे. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. बेळगाव मधील KLE बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLEBM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार करून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: मेडिकल कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

पण भाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषयामुळे तुका जर काय त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: बघ ना ताई, खरं तर यो विशुदादा आमचं कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा.
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तो आमका आहे का?
2: छान दिसतेस. बर, चल तुमचं रे बाळ.

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडली आहेस.
1: सिमी आय एम शिट स्केअर्ड या. यशला फसवतीय का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतीयस आरवी.
2: किती आग लागली
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

0: ಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषधोपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साईज 4 फोटो, स्टॅम्प साईज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
2: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a web library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.kleceet.edu.in.

0: दिवसभर फार अस्वस्थ होती ती.
1: म्हणजे
2: रडत पण होती. कोणाशी बोलत होती माहित नाही, पण पुरुष होता.
1: काय नाव आहे त्याचं?

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: चेली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE Pharmacy College, Umbalgavi, 2016-2017 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿ ಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜ

0: खेल इज डॉक्टर प्रभाकर कोरे चैरिटेबल हॉस्पिटल नेहरू नगर बेलगाम 24 आवर्स ऑफ फ्री सर्विसेज फॉर ओपीडी एंड आईपीडी पेशेंट्स फ्री ईसीजी फ्री एक्सरे फ्री सोनोग्राफी एंड फ्री लैब सर्विसेज आर प्रोवाइडेड टू द नीडी पेशेंट्स जनरल ऑपरेशंस कैटरेक्ट एंड सी सेक्शंस आर डन फ्री ऑफ कॉस्ट मोर देन 70 लैक्स ऑफ ओपीडी पेशेंट्स एंड 6 लैक्स ऑफ आईपीडी पेशेंट्स हैव बीन बेनिफिटेड बाय खेल इज डॉक्टर प्रभाकर कोरे चैरिटेबल हॉस्पिटल अराउंड 3 लैक्स ऑफ फ्री सर्जरीज 85,000 प्लस फ्री deliveries 45,000 plus free cataract operations have been conducted to avail the free services and treatments please contact 99726-91578 and 77954-35314
1: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये येत्या 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत व्यावसायिक शिक्षण संगणक प्रशिक्षण चलनवलन प्रशिक्षण खेळ पोहण्याचे प्रशिक्षण ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे विद्यार्थ्यांचा जन्म दाखला अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र UDID कार्ड ID साइज 4 फोटो स्टॅम्प साइज 4 फोटो उत्पन्नाचा व जातीचा दाखला रहिवासी दाखला आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा नेहरू नगर बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगाव KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था उपलब्ध. अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AI इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग BCA PG कोर्सेस MCA MBA MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग सिव्हिल इन्फोसिस ज्युनिपर HPE फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: अब एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ केएलई कॉलेज ऑफ फार्मेसी एयरपोर्ट रोड
1: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.klefarm.edu.

0: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab, and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA. PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831-244-0322 or visit www.kletech.ac.in.
1: माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते दहावी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषधोपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UD ID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण सेंद्रिय शेतीचं महत्व जाणून घेणार आहोत आणि या विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत गोपीचंद चुडामणी नरेकवी यांच्याशी आपण बोलणार आहोत. ते मूळचे कागदीचे आहेत आणि जवळजवळ 40 वर्ष झालं ते शेती करत आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतोय. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, माझं नाव गोपीचंद चुडामणी नरेगवी, राहणार काकते. आणि गेली 40 वर्ष मी शेतीच्या व्यवसायामध्ये अति प्रेमानं आणि आवडीनं मी शेती करत आलो. आणि वडलोर जे आमचे जे वडील शेती करत होते ते सुद्धा शेतीचा व्यवसायच करत होते. आणि शेती जास्त असल्या कारणानं आम्ही सर्व्हिसला गेलो नाही, शेतीच्या व्यवसायामध्ये उतरलो. आणि वेगवेगळ्या नमुन्याची नवीन पिकं आणि नवीन शेतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही उतरलेलो आहे. आणि ज्या वेळेला आम्ही सुरुवात शेती करायला गेलो तेव्हा काकडी आणि वांगी आणि बाकीची लहान थोडी कलंगडी थोडं प्लॉट आम्ही करत होतो. आणि त्यावेळेला असं निर्माण झालं की काहीतरी शेती करत असताना आपण मोठी शेती करावी असं आमच्या डोक्यात आलं. आणि आम्ही आपली काकतीची शेती सोडून जाडशेपूरला एक 40 एकरचा शेतीचा भाग धरला आणि 10 वर्षाचा लीज घेतला. आणि 10 वर्षाच्या लीज मध्ये 5 वर्ष 5 एकर बटाटे, 5 एकर कलंगडी, 5 एकर भोपळा आणि इतर पिकं मुळा वगैरे अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या सुरुवात केली. आणि ज्या वेळेला गोल्डन सीड्सची कंपनी आमच्याकडे आली आणि त्यावेळेला नवीन बियाणं आली आणि ती नवीन बियाणं आम्ही करत गेलो. आणि ते सुरुवातीच्या काळामध्ये बेळगावला गोल्डन कंपनी ही संपूर्ण फेमस आमच्यामुळे झाली. आणि बऱ्याच व्हरायटीच्या त्यांच्या ज्या कॅबेज फुलावर ज्या व्हरायटी होत्या त्या सुरुवात आम्ही ट्रायल बेसवरती केल्या. आणि त्या ट्रायल बेसवरती आम्ही संपूर्ण सक्सेस झालं आणि संपूर्ण बेळगावला गोल्डन कंपनीचं बी म्हटल्यानंतर एकदम फेमस होऊन गेलं. त्याच्यामुळे बऱ्याच अशाच ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीला ज्या वेळेला बेळगावला पालक साहेब होते आणि त्यावेळेला आम्ही तिथे बटाटे 5 एकरचे प्लॉट लावलेले होते. आणि त्या ठिकाणी बाहेरून दोघं जण सायंटिस्ट आले, बटाटे लावतात आणि त्याच्यावर माती चढवली जाते आणि परत माती चढवली जाते, परत पाडवली जाते. आणि ती परत का पाडवली जाते ह्याचा संशोधन करण्यासाठी 2 सायंटिस्ट आले आणि पालक साहेबांच्याकडे जाऊन आले भेटले. आणि त्यांनी हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून मला बोलवून घेतलं आणि माझ्याकडे ते DC साहेब सुद्धा त्यावेळेला शेतावरती आले आणि त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी विचारल्या आणि माती का पडवतात आणि का चढवतात ह्याचा मी त्यांना उल्लेख करून त्यांना सांगितलं. आणि त्यांनी मग ते DC साहेबांच्याकडे आलं आणि ते जे माहिती सांगितली ही कशासाठी सांगितली त्यांना ते फार आवडलं आणि ते त्यावेळेला निघून गेले. मग कलंगडी करत असतेवेळी बेळगाव डिस्ट्रिक्टमध्ये ज्या गोल्डन कंपनीचं आम्ही जे कलंगड करत होतो ते प्रत्येक जेवढी औषध सीड्स कंपनीवाले जेवढे होते त्यावेळेला 2 ते 2.5 माझ्याकडे कलंगडी घ्यायचं आणि गोल्डन कंपनीचं नाव आणि माझं नाव त्या ह्याच्यामध्ये घालायचं आणि प्रत्येक दुकानमध्ये एक कलिंगड त्याने माझ्याकडनं घेऊन त्यांनी दुकानमध्ये ठेवत होत आपल्या नावाच्या प्रसिद्धीसाठी. मग ते करत असताना आम्ही रासायनिक शेतीकडे जर असं वळायचं असं रासायनिक
0: ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखीन अधिकची माहिती घेणारच आहे. पण त्यापूर्वी आता म्हणजे सुरुवातीला वडिलोपार्जित जी जमीन होती तेच तुम्ही शेती करत होता आणि नंतर मग असा विचार डोक्यात आला की ह्याच्यापेक्षा जास्त आपण काहीतरी करावं आणि नंतर मग तुम्ही ती 40 एकर जमीन घेऊन हे वेगवेगळं जे उत्पादन आहे ते घेतला, त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसही मिळाला. पण या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील, तर त्या कोणत्या पद्धतीच्या होत्या?
1: ज्या वेळेला आम्ही शेती त्या ठिकाणी जरा करायला गेलो त्यावेळेला आम्ही बिगर हंगामी कलंगडी करत होतो.
0: बर,
1: ज्या वेळेला पावसाळा चालू होते त्यावेळेला कलंगडी करत होतो. आणि ती कलंगडी करत असताना आम्हाला रस्त्याची अडचण जात होती पाऊस जास्त असल्या कारणाने.
0: बरोबर.
1: आणि जी कलंगडी आम्ही करत होतो ती वाशी मार्केटला मुंबईला पाठवत होतो, बेळगावला मार्केट नव्हतं. ज्यावेळेला जून जुलै ऑगस्ट मध्ये ह्या वेळेला आमची ज्या वेळेला कलंगडी यायची त्यावेळेला मार्केट मुंबईला असायचं. आणि त्यावेळेला मुंबई मार्केटला आम्ही एक्सपोर्ट सुद्धा करायचे काही व्यापाऱ्यांना धरून. आणि तो ह्याला ज्या वेळेला रमजानच्या वेळेला ज्या वर्षी रमजान जून जुलै ऑगस्ट मध्ये किंवा नोव्हेंबरच्या आत ज्या वेळेला रमजान असतो त्या रमजानला डेफिनेटली कलंगडी आमची मार्केटमध्ये असायची.
0: म्हणजे बिगर सीझन सुद्धा जर आपण एखादं फळ घेत असू तर ते सुद्धा व्यवस्थित येतं.
1: हो, बिगर ज्या वेळेला आम्ही कलंगडी करत होतो ज्या उन्हाळ्याला ज्या सीझन मध्ये करत होतो त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न आम्हाला त्यावेळेला मिळत होतं. ज्या वेळेला एकरी 12 ते 14 टन मिळतं त्यावेळेला आम्हाला 20 टनाचं सर्वसाधारण 20 टन अवरेज मिळत होतं.
0: म्हणजे आता आपण मार्केटमध्ये एखाद्या वेळेस बघतो कधी कधी तरी कलिंगड दिसत असतात आणि म्हणजे एक कस्टमर म्हणून आपण असा विचार करतो की उन्हाळ्यात खायचं जे फळ आहे ते आता सुद्धा भेटतंय आपल्याला थंडीमध्ये, तर ते काहीतरी नॅचरल नसावं किंवा काहीतरी रासायनिक वगैरे घालून ते म्हणजे त्याचं उत्पादन घेतलेलं असावं असा डोक्यात प्रश्न येतो, तर तसं काय असतं?
1: तसं काय हे नसतं, पण कलंगड हे उष्ण असतं, ते उन्हाळ्यात पण खाऊ शकतो आणि थंडीत पण खाऊ शकतो, पण लोकांची त्यावेळेला समजूत अशी होती की कलंगडे थंड असेल म्हणून आपण उन्हाळ्यातच खावं, पण ऍक्च्युली कलंगडे हा उष्ण हा भाग आहे, त्याच्यामुळे 12 महिने आता त्याची ती लागवड होत चालली आहे आणि 12 महिने त्याचं सीझन होत चाललंय.
0: बरोबर. मग आता तुमची जी वडिलोपार्जित शेती आहे त्या शेतीमध्ये तुम्ही पूर्वीपासून काय करत होता?
1: ज्या वडिलोपार्जित जमीनमध्ये सुरुवातीला जून जुलै मे पासून आम्ही भाताची पेरणी करत असतो. लेवल ज्या आमच्या भागामध्ये वडिलोची जमिनीमध्ये काकतीला जी लेवल जागा आहे ते एकदा जर मोठा पाऊस पडला तर संपूर्ण पाण्याखाली जाते.
0: बर.
1: सगळीकडे पाणी लेवल थांबतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भात एक नंबर मध्ये येतं किंवा दुसरा नंबर म्हटलं तर ऊस आणखीन भात सोडलं तर दुसरी पिकं त्या आमच्या पावसाळ्यात येत नसल्यामुळं आम्ही नोव्हेंबर ते जून जुलैपर्यंत बाकी इतर दुसरी पिकं घेत होतो.
0: म्हणजे भात ही मुख्य पीक झालं.
1: भात हे मुख्य पीक, त्याच्यानंतर दुसरा नंबर ऊस आणि तिसरा नंबर म्हटलं तर मग डिसेंबर पासून बटाटा, कोबी, फ्लावर, भेंडी, टॅमॅटो, मिरची, इतर जेवढ्या भाजीपाल्याच्या जेवढ्या व्हरायटी आहेत त्या संपूर्ण 2 पिकं घेतली जातात. डिसेंबर पासून जुलैपर्यंत ती 3 महिन्याची 2 पिकं आपल्याकडे घेतली जातात आणि ती अगदी चांगल्या पद्धतीने येऊ शकतात.
0: मग ही जी आलटून पालटून पीक घेण्याची संकल्पना आहे ती कितपत म्हणजे सक्सेस होते?
1: 3 महिन्याच्या अवधीमध्ये एक पीक एकदम चांगलं येतं.
0: बर.
1: मग ज्यावेळेला आम्ही एक मोठ 3 महिन्याच्या अवधीमध्ये जे मोठं पीक घेतलेलं असतंय त्याच्यानंतर कमी वेळेमध्ये येणारं पीक आम्ही त्याच्यामध्ये आणि घेतलं जातं, त्याची मशागत केली जाते, शेणखत घातलं जातं, परत त्याची चांगली मशागत करून कमी टाईमामध्ये जी पिकं येणार आहेत अर्थात कोथिंबीर, शेपू, पालक अशा व्हरायट्या घेतल्या जातात किंवा भेंडी घातल्याबरोबर लगेच येते आणि ती पावसाळ्यामध्ये आंतरपीक मधून त्याच्यामध्ये भात पेरलं जातं आणि ती नंतर खराब होली तरी ते जातात अशी आंतरपिकं आम्ही घेत जातो. किंवा काकडी म्हणजे महिना दीड महिन्यामध्ये चालू होते, 40 दिवसात चालू होते आणि 50 ते 60 दिवसात 2 महिन्यामध्ये संपूर्ण संपली जाते. अशी कमी टाईमामध्ये येणारी पिकं घेतली जातात, अशी करून 2 पिकं घेतली जातात.
0: मग पूर्वीपासून तुम्ही सेंद्रिय शेतीच करता की आता अलीकडे वळलात?
1: आता अलीकडे आम्ही सेंद्रिय शेतीकडे झिरो बजेटच्या माध्यमातून इकडे वळायचं म्हणून आम्ही इकडे वळलो.
0: बर.
1: पूर्वी आम्ही रासायनिक शेती करत होतो, आता रासायनिक शेती करत असताना जमिनीचा पोष जर खराब होत चालला त्याच्यामुळे आम्हाला ते जरास आम्हाला पण बरं वाटेना झालं आणि औषधं मारून आम्हाला पण म्हणजे खर्च वाढत चालला, त्याच्यामुळे ऑर्गॅनिककडे वळण्याची सोपी पद्धत आहे आणि ऑर्गॅनिक जर केलं तर आपली शेती पण टिकू शकते आणि आम्ही पण टिकू शकतो आणि आम्हाला लागणारा खर्चही कमी येतो, त्या संदर्भात विचार करून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो.
0: अच्छा. मग जेव्हा तुम्ही रासायनिक शेती करत होता किंवा रासायनिक खतांचा वापर करत होता ही गोष्ट कशी लक्षात आली तुमच्या की ह्याच्यामुळे आपली जमीन खराब होते किंवा पीक काहीतरी वेगळं येतंय किंवा जास्त काहीतरी मोठे साईज होतात किंवा आणखीन काही बदल दिसला असेल तुम्हाला, तो कसा ओळखला?
1: ज्यावेळी आम्ही रासायनिक शेती करत होतो सुरुवातीला आम्ही जमीन रासायनिक वापरलेली नव्हती, त्यावेळेला सुरुवातीच्या 7-8-10-15 वर्षांमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं रसायनमध्ये येऊ शकलं. मग ज्यावेळेला आम्ही आता रासायनिक जास्त घालत गेलो की ते रसायनमध्ये जमीन हार्डपणा होत चालला.
0: बर.
1: आणि ज्यावेळेला जमिनीमध्ये पीक घालत होतो फुलावर किंवा कोबीज त्याच्यावरची जी कीड होती ती कीड नियंत्रणामध्ये यायला सुरुवात नव्हती, त्याच्यानंतर लक्षात आलं की जास्त आम्ही फर्टिलायझर जास्त वापरत होतो तस तशी कीड प्रमाण जास्त वाढत होत आणि शेणखत आणि जसं ऑर्गॅनिक जसं वापरत गेलो एकेका प्लॉटमध्ये त्या प्लॉटमध्ये किडीचं प्रमाण कमी होतं आणि रासायनिकच्या प्लॉटमध्ये किडीचं प्रमाण जास्त होतं. मग आम्हाला लक्षात आलं की सेंद्रिय पासून कीड कमी होते आणि रासायनिक पासून कीड जास्त होते, आम्हाला जसं जसं लक्षात आलं त्याच्याकडे ते बघून आम्ही इकडे जरा सेंद्रिय शेतीकडे वळलो.
0: मग आता जर आजच्या तारखेला आपण विचार करू तर सेंद्रिय शेतीमधला जो बदल तुम्हाला दिसला असेल तो काय आहे?
1: सेंद्रियमध्ये बदल फार फार चांगला दिसतो. सेंद्रिय शेतीमध्ये जसं करत जातो आमचं उत्पन्न कमी प्रमाणात येतं, पण खाण्याच्या आणि पिकाच्या दृष्टिकोनातून साईज बारीक येतो, दिसायला चांगलं दिसतं, खाण्यालाही चांगलं दिसतं आणि प्रकृतीलाही चांगलं आहे. जसं रासायनिक म्हणजे जसं वापरत चाललो, जसं आमच्या शरीरमध्ये सुद्धा ज्या वेळेला आम्ही जी औषधं वापरली त्याचं ते प्रमाण ते आम्हाला तोंडाला ते लागत गेलं. आपण जे औषध मारत होतो त्याचा अंश त्या ह्याच्यामध्ये आम्हाला पण सर्वसाधारण त्याच्यामध्ये तो जाणवत गेला. त्याच्यामुळं आम्ही सेंद्रिय शेतीचा हा नंबर एक उपाय आहे ह्याच्याकडे वळत गेलो.
0: मग तुम्ही जे आता सेंद्रिय शेती करत आहात ती कशी म्हणजे पद्धत करताय तुम्ही, आणि जे खत तुम्ही वापरता शेताला ते कुठं बनवता की विकत आणता, काय आहे नेमकं?
1: आता आमच्याकडं ज्या गायी आहेत त्या गायीपासून आम्ही अमृत जीवाणू अमृत तयार करतो.
0: बर.
1: गोमूत्र आणि ताक ताक ह्याची फवारणी आम्ही झाडांना करतो. त्याच्यापासून त्याच्यामध्ये थोडं आपलं कापूर.
0: बर.
1: कापूर गरम पाण्यामध्ये कडवला जातो आणि त्याच्यामध्ये तो घाटला जातो आणि जे कापराचा वास जो झाडाला बसतो त्याच्यापासून तिथे कीड लवकर येत नाही. आणि ऑर्गॅनिक हा उपाय ताक आणि गोमूत्र ह्याच्यापासून चांगला उपाय होत चालला. ज्या वेळेला आपण बियाणं वगैरे जमिनीमध्ये घालतो, ज्या वेळेला आम्ही कलंगडी घालत होतो, ज्या वेळेला कलंगडी घालायच्या अगोदर एक दिवस गोमूत्र घ्यायचं, एक लिटर पाणी आणि दोन लिटर पाणी आणि एक लिटर गोमूत्र मिक्सरण करायचं आणि त्याच्यामध्ये रात्रभर कपड्यामध्ये बांधून ते बियाणं भिजवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते बियाणं हे करायचं, ते तिसऱ्या दिवशी आम्हाला ते कोंब बाहेर यायचे आणि न जर केला तर पाचव्या ते सहाव्या दिवशी त्याचे कोंब बाहेर यायचे.
0: अच्छा.
1: ह्याच्यामध्ये फरक आम्हाला जाणवत गेला.
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये
0: म्हणजे तो फरक तर आहेच. म्हणजे तुम्ही गायी पाळला आणि त्याच्यापासून जे खत तयार होतं, म्हणजे त्यांचं जे शेण असतं किंवा मलमूत्र असतं, गोमूत्र असतं, त्याच्यापासून तुम्ही प्रक्रिया करून जीवामृत बनवून शेताला वापरता, तेवढंच वापरता की आणि बाहेरचंही काही?
1: बाहेरचं मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि परत कोयकोनिस वगैरे अशी खतं आलेत.
0: बर.
1: आसाराम बापूंची वगैरे आहेत, रामदास बाबांची आहेत, त्या ह्याच्यामध्ये वापरलं जातं. आणि ज्या वेळेला वॉटर सोल्युबल म्हणून येतं ते ऑर्गॅनिक मध्ये येतं, त्याचं 99 वगैरे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, 12-61, 18-42 अशा व्हरायटी येतात. ते जर आपण कुठंही लॅबोरेटरीला जर चेक केलं तर ते केमिकलमध्ये येत नाही. मग ह्याच्यामुळंच थोडं आम्हाला म्हणजे साईज कुठल्याही फळाचा साईज वाढवायचा असेल तर त्या पोट्याचं प्रमाण असतो, नायट्रोजनचं प्रमाण असतो, ते ऑर्गॅनिकमध्ये केल्या असल्यामुळं ते त्याचा साईज आम्हाला वाढवून घेता येतं आणि त्याच्यामुळं उत्पन्न जास्त काढता येतं.
0: मग आता सध्या तुमच्या शेतावर कुठलं पीक घेतलं जात
1: आहे? आता सध्या फुलावर लावलेलं आहे, लागवड केलेली आहे.
0: बर.
1: ह्या 2 दिवसाच्या पूर्वी. आणि आता 20 तारखेपासून मिरचीचं प्लॉटचं प्लांटेशन करणार आहे.
0: अच्छा. बर. मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये नवीन काही असा प्रयोग केलाय का जो अजूनपर्यंत इथं कोणी केलेला नाही असा?
1: आता सध्या आम्ही भाताचा प्रयोग केलेला आहे आणि ब्रह्मा ब्लॅक म्हणून त्याचं नाव आहे, भाताची नवीन व्हरायटी आहे.
0: बर.
1: आणि इथं एक मोजक्याच 4-5 लोकांनी पण आता सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा.
1: आणि ते ऑर्गॅनिक मध्ये संपूर्ण काही म्हणजे न घालता, न औषध वापरता, कुठलंही ऑर्गॅनिक पण लागत नाही किंवा पेस्टिसाइड मधलं पण कुठलं लागत नाही, अशा पद्धतीची ही व्हरायटी आता सध्या आमच्याकडे चालू आहे आणि ती माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहे. आणि तो भात आता सर्वसाधारण तांदूळ बाहेर एक्सपोर्ट केला तर 500 रुपये किलो आहे आणि इथं जरी आम्हाला 200-250 रुपये किलो जरी मिळालं तरी पुष्कळ आहे. आणि एकरी जर 5 क्विंटल जरी आम्हाला तांदूळ मिळालं तर 1 लाख रुपये जवळजवळ शेतकऱ्याला उत्पन्न होतं आणि ते भिन्न खर्चामध्ये होतं. आणि बाकीची व्हरायटी करायला गेलं तर त्याला खर्च फार आहे आणि रोगराई पण फार आहे आणि त्याचं उत्पन्न 50-60 हजार रुपये जास्तीत जास्त मिळू शकतं. आणि त्याच्यापेक्षा ऑर्गॅनिकल्या भाताला तर 40 हजार रुपयाचं उत्पन्न आम्हाला जास्त मिळू शकतं.
0: म्हणजे खूप मोठा बदल आहे.
1: बदल आहे, बदल आहे
0: आणि चांगला
1: पण आहे. ह्या भातापासून म्हणजे सर्वसाधारण प्रत्येक माणसाला शुगरसाठी आणि आपल्या गुडघेदुखीसाठी त्याचं मेडिसिन म्हणून वापरलं जातं.
0: अच्छा. म्हणजे औषधी भात म्हणायला

0: आहे तो खाल्ल्यामुळे तुमची रोगराई थोड्या प्रमाणात कमी होणार आहे. तर हे भाताचं पीक सध्या तुम्ही तुमच्या शेतावरती घेतलेलं आहे. मग कमी जागेमध्ये आपण जास्त पीक कसं घ्यावं किंवा चांगल्या प्रकारे शेती कशी करावी, आधुनिक शेती जी आपण म्हणतो, त्याच्याबद्दल काही आपण आपल्या श्रोत्यांना काही टिप्स म्हणा किंवा काही मार्गदर्शन करू शकतो का?
1: आधुनिक पद्धतीमध्ये जास्त उत्पन्न घेण्याची म्हणजे आपल्या ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत ते आता आधुनिक पद्धतीनं जे मल्चिंग वगैरे आहेत ते मल्चिंगवरती जर आपण कुठली एक टॅमॅटो किंवा असेल किंवा मिरची असेल तर हे आधुनिक पद्धतीनं जास्त प्रमाणात पीक घेता येतं मल्चिंगच्या सहाय्यानं करू शकतो. आणि मल्चिंग केल्यानंतर त्याचं उत्पन्न आम्हाला भरपूर असं मिळू शकतं. आणि व्हरायटी पण त्याला म्हणजे देसायला पण एकदम म्हणजे शायनिंगमध्ये येते आणि रोगराई पण फार कमी असते. आणि इतर लागणारा खर्च जो आपला तणनाशक जो खर्च आहे तो जवळजवळ 99% आपल्याकडं कमी होतो मल्चिंगमुळे. ह्या व्हरायटीमुळे आम्ही कुठल्याही व्हरायटीचं उत्पन्न जास्त घेऊ शकतो आधुनिक पद्धतीने.
0: म्हणजे आधुनिक पद्धतीनं शेती करायची म्हटलं तर मल्चिंग प्रकार हा आपण करू शकतो ज्याच्यामुळे तण वगैरे जास्त येणार नाही आणि आपल्याला खर्चिक होणार नाही. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय करू शकतो? म्हणजे दोन दोन तीन तीन महिन्याचा एखादा जर भाजीपाला असेल तर तो आलटून पालटून घेणं ते योग्य असेल का?
1: आलटून पालटून घेण्याचा सुरुवातीच्या काळामध्ये जो चांगला एक बटाटे किंवा कोबीज फुलावर अशा ज्या 3 महिन्याच्या व्हरायटीमध्ये ज्या निघणार आहेत त्या सुरुवातीच्या काळामध्ये घेऊ शकतो. आणि दुसऱ्या ती संपल्यानंतर बाकी शेपू पालेभाज्यामध्ये कमी टाइमामधल्या आम्ही दुसऱ्या टाइम पद्धत ती घेऊन आपलं जास्त उत्पन्न काढू शकतो.
0: म्हणजे तीही पद्धत आपण हे करू शकतो. मग आता शेतीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन लोकांचा बदललाय त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल की काय केलं पाहिजे?
1: आत्ताच्या ज्या पद्धतीमध्ये जो रोजगार चालू आहे त्या रोजगारच्या याच्यामुळं आपल्याकडं लेबर फार कमी पडत आहे आणि स्वतःची शेती स्वतः करणं मुश्किल झालेलं आहे. शेती जास्त असल्या कारणानं काही शेतकऱ्यांना परवडण्यासारखं झालंय. कारण का त्यांची घरची माणसं असतील तर शेती करणं परवडतंय. आणि जर जास्त शेती असेल आणि ते बाहेरचे लेबर घेऊन जर शेती करायची असेल तर आजच्या काळात परवडत नाहीत. कारण का आजच्या जो रोजगारचा जो प्रकार आहे त्या सरकारनं त्यांना मजुरी जास्त दिल्या कारणानं मजुरी आपल्याकडे येत मजुरदार त्या रोजगारकडे वळले जातात. 300 रुपये 400 रुपयाच्या मजुरीकडे वळले जातात आणि 100-150 मजुरीकडे मजुरदार आपल्याकडे वळत नसल्यामुळं ह्या शेतकऱ्यांना अति पीक करणं हे धोक्याचं ठरलेलं आहे.
0: बरोबर ना? म्हणजे शेतीचं काम एक तर कष्टाचं झालं आणि मजुरी कमी, त्यामुळं शेती कामाकडे ही लोक वळतच नाही. आणि बाकीचे जे काही उद्योगधंदे असतील तिथं त्यांना मजुरी जास्त मिळते, दिवसाचा पगार त्यांचा एक ठरलेला असतो आणि तो जास्तच असतो आणि एवढं कष्टाचं कामही नसतं, त्यामुळे ते जास्त तिकडं वळतायत.
1: त्यांना म्हणजे काय तिथं एवढंच काम केलं पाहिजे असे काही जबरदस्ती नसल्यामुळं तिथं त्यांना
0: प्रोसेबल
1: सोयीस्कर झाले, त्याच्यामुळे लोक रोजगारला जास्त वळले जातात आणि शेतीला माणसं मजुरदार कमी पडत चालले.
0: बरोबर ना? त्यामुळे मग शेतकऱ्यांची थोडीशी अडचण झाली. मग याच्यामध्ये बदल जर करायचा असेल असं आपण जर विचार करत असू तर तो काय बदल व्हायला हवा असं वाटतं?
1: जे आता जे रोजगार जे द्यायले ते बाहेर न पाठवता तेच रोजगार शेतकऱ्यांना द्यावा आणि शेतकऱ्यांना फार आपली मजुरी घ्यावी आणि सरकारला जे काही द्यायचं असेल तर अर्ध शेतकऱ्याकडनं घ्यावं आणि तेच मजूर शेतामध्ये पाठवलं संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांना कुठल्याही पद्धतीचं पीक काढायला अनुकूल होतं आणि ते लेबर मिळायला सुरुवात झाली तर शेतकरी पण मोठमोठी चांगली आणि परत पीक जास्त काढू शकतात.
0: बरोबर ना?
1: ह्याच्यामध्ये
0: बर सर मला सांगा की पूर्वीपासून अशी एक कल्पना होती की हा आपण ऊस पीक घेतल्यानंतर आपल्याला थोडासा फायदा होतो आणि दुसरे पीक घेतल्यानंतर तेवढा जास्त फायदा होत नाही, तर असं काही असतं का?
1: ऊस घेतल्यानंतर ज्याची शेती जास्त प्रमाणात असते संपूर्ण शेती भाजीपाला करू शकत नाहीत आणि त्याच्यामध्ये थोडा भाजीपाला थोडा भात आणि थोडा ऊस केल्यानंतर काही अडचणी अशा असतात की ज्या ठिकाणी एकदाच ऊस येतो आणि एकाच वेळेला ऊस फॅक्टरीला जातो आणि जे आपलं उत्पन्न जे फॅक्टरीला गेलेलं असतं ते एकच टाइम आपल्याला त्याचा पैसा मिळतो.
0: बरोबर.
1: आणि काही ठिकाणी त्याचा मोठी आपण जे शेतकरी काम करत असतात किंवा लग्न असो किंवा वीर असो किंवा एक शेती घ्यायचं ठरलेलं असेल त्यावेळेला एक चांगला अमाऊंट एकाच वेळेला येतं आणि ते तिकडं खर्च करायला चांगलं होतं, त्यासाठी ऊसाकडे पण लोक जास्त वळतात.
0: पण त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरेही हे वेगवेगळे

0: जे ऑप्शन आता तुम्ही सांगितलात किंवा वेगळे वेगळे जे उत्पादन आहेत तेही आपण घेऊ शकतो ना?
1: घेऊ शकतो ना, घेऊ शकतो, ते पण घेऊ शकतो आपण, तसं काय नाही आहे. पण ज्यांना शेती जास्त असेल पण ते सगळ्याच शेतीकडं त्या टायमात आपली शेती होत नसेल तर शेतकरी ऊसाकडे पण वळतात आणि ऊस लावल्यानंतर एक 2-3 वर्षामध्ये जमीन आपली वेगळ्या पद्धतीची परत तयार होते. त्याच्यामध्ये जी मुळं असतात ऊसाची, जी मुळं असतात ती मुळं त्या जमिनीमध्ये कुजली जातात आणि ती जमीन ती मुळापासून त्याची जी पोकळी निर्माण तयार होते त्याच्यापासून आणि परत पुढच्या आपण जे भाजीपाला करणारे असतो त्याला ते फार सुटेबल होतं ऊसामुळं. त्याच्यामध्ये थोडं हे करत असतात, जमिनीचा पोष बदलतो तिथं.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळं थोडे ऊसाकडे पण वळतात.
0: ऊस जेव्हा कापला जातो त्याच्यानंतर जो पालापाचोळा पडला जातो तो जाळल्यानं तेवढीच जमिनीला नुकसानही होतं ना?
1: पूर्वी जाळत होते पण पूर्वीच्या लोकांना काही कल्पना नव्हती की आता कसं झालंय की आधुनिक पद्धतीनं जे ट्रॅक्टरद्वारे त्याचा पालापाचोळा असता तो बारीक केला जातो आणि तो तासामध्ये संपूर्ण पसरला जातो आणि त्याच्यामध्ये ते पसरल्यामुळं जमिनीचा पोष पण वाढतो आणि जमिनीमध्ये जे तण येणार आहे तो तण येत नाही आणि त्या पालापाचोळा कुसल्याबरोबर त्याचं जे गांडूळ तयार होतं त्या जमिनीची सुपीकता चांगली होते. त्याच्यापासून आता शेतकरी, बरेच शेतकरी जो पाला जळत होते ते न जळता आता तो बारीक करून त्याच्यामध्ये पसरत चालले.
0: म्हणजे आता ही कल्पना थोडीशी बदललेली आहे
1: आधुनिक ह्याच्यामध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या मुळे ज्या मशिनरी आल्या त्या मशिनरीच्या ह्याच्यामुळे शेतकरी बरेच जवळजवळ 99% बदलले.
0: अलीकडं तुम्ही ऐकलं असाल की आता माती वाचवा हा एक नवीन संकल्प सुरू आहे. म्हणजे अलीकडं आपण पाणी वाचवा किंवा झाडं वाचवा ह्या गोष्टी तर ऐकतच आलेलो आहोत पण आता मातीही वाचवा ही जी संकल्पना आता सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
1: ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो, ज्या ठिकाणी पाणी जोराचं मोठ्या प्रमाणात येतं आणि त्या ठिकाणी जो मातीचा जो गाळ असतो तो गाळ ज्या ठिकाणी जो वाहून जात असतो त्याच्यामुळे आपली माती भरपूर, म्हणजे जवळजवळ एकरला जवळजवळ 10-12 टनचा हिशोब एक एकरला जाऊ शकतो.
0: बापरे,
1: जाऊ शकतो. त्यामुळं जे आपण जे मेहरा असतात त्या मोठ्या प्रमाणात ठेवल्या पाहिजे आणि जो पाण्याचा लेवल आहे तो गादा संपूर्ण तो लेवल भरून तो ओव्हर फ्लो होऊन जावा असं जर ठेवलं असेल तर तो त्या जमिनीतील तो गाळ वाहून जाणार नाही आणि ती जमिनीतून तो मोठा असा म्हणजे नालासारखं पडणार नाही. त्यावेळेला आपण जी जमीन वाहून जाणार आहे ती आम्ही वाचवू शकतो.
0: आणि सोबत मग खतामुळे सुद्धा ही गोष्ट आपल्याला ऐकण्यात आली असावी का? म्हणजे रासायनिक खतांचा इतका आता भडीमार झालेला आहे, वर्षानुवर्ष आपण रासायनिक खतांचाच उपयोग करतोय तर त्याच्यामुळं सुद्धा आपण जमिनीला वाचवलं पाहिजे किंवा मातीची जी सुपीकता आहे ती कमी होते तर ती टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा आपण ही गोष्ट ऐकतोय असं वाटतं.
1: ज्या वेळेला आम्ही जमीन आपल्याला जसं पिकामध्ये जो फरक पडत असतो, काही पिकं आपल्याला सांगत असतात की दिसत असतात का त्या झाडं जी फुलावरची झाडं किंवा मिरचीची झाडं असतात ते आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये दिसत असतात. म्हणजे ज्या जमिनीमध्ये आपल्याला काय कमी पडतं ते बघावं लागतं. काय त्यावेळेला आपण जमिनीमधली माती घेऊन ती माती परीक्षण केली पाहिजे. ज्या वेळेला माती परीक्षण करत असतो त्यावेळेला आपल्याला समजून येते की ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे, फॉस्फरस किती आहे, आयरन किती आहे, त्या जमिनीमधलं जसं आम्हाला समजत असतं त्यावेळेला त्या जमिनीमध्ये तो भाग जर आम्ही घालत गेलो तर ती परत पुन्हा जमिनी आम्हाला ती म्हणजे पोषक ठरते. जसं माणसाला जसं शुगर किंवा बीपी होते, जसं माणसाला जसा त्रास होतो शुगर आणि बीपी पासून, त्या सुद्धा जमिनीला सुद्धा आपल्या योग्य तो पदार्थ जमिनीमध्ये नसला तर ती जमिनीची आपण काळजी घेणं हे फार गरजेचं आहे.
0: एकंदरीत सेंद्रिय शेतीचं महत्व पटवून देत असताना आपण कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगू सगळ्या शेतकऱ्यांना?
1: संपूर्ण शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे जवळजवळ 75% तरी वळावं आणि संपूर्ण वळण्यापेक्षाही एकदाच करून चालणार नाही पण थोडं का फार विना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळत जाऊन संपूर्ण रासायनिक शेती बंद करावी आणि ऑर्गॅनिक शेतीकडे वळावं. त्यापासून आपली म्हणजे संपूर्ण फॅमिली, संपूर्ण जग आम्ही टिकू शकतो आणि आमची जमीन टिकू शकतो. जमीन टिकेल तर आपण शेतकरी टिकेल आणि शेतकरी न टिकला तर आपण संपूर्ण जनता सुद्धा टिकणार नाही.
0: म्हणजे आपण सेंद्रिय शेतीकडे हे वळलंच पाहिजे. सुरुवातीला थोडासा त्रास होईल, कमी उत्पन्न मिळेल, पण पुढे जाऊन आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळणारच आहे आणि आपल्या घराचंही आरोग्य नीट राहील आणि आपण कुणाला भाजीपाला तो देतो त्यांचंही नक्कीच मग
1: रोगराई पण त्यांची पण कमी होईल. आणि आता ज्या नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये ही ऑर्गॅनिक खतं, संपूर्ण खतं सुद्धा त्यामध्ये तयारी झालेली आहेत आणि संपूर्ण रासायनिक जरी सोडलं आणि ऑर्गॅनिक खताकडे जरी वळलं तरी भरपूर खतं ते आता त्या ह्याच्यामध्ये तयार झालेले आहेत. बऱ्याच कंपन्या ऑर्गॅनिकमध्ये जे वळलेले आहेत आणि त्याची खतं आम्हाला जे लागणार आहेत, जे लागणारे घटक त्या खतामधून तयार केलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी इकडे वळावं.
0: सेंद्रिय शेतीबद्दल म्हणा किंवा तुम्ही स्वतः शेतीमध्ये आता काय काय करताय त्याबद्दलची डिटेलची माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत सर, त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: थँक्यू मॅडम.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।